गगनसदृशं तस्मस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु।

0: चिंता कभी मत करना,
1: चिंता कभी मत करना,
0: नेवर बी वरी अबाउट इट,
1: निकदी सा तोहो ने उबावाइते,
0: डोंट वरी,
1: ने उबावाइते सा,
0: नो डोंट वरी, टेक इट एज इट इज,
1: ने उबावाइते सा, अ बेरते तो तक अको रे,
0: यस, व्हाट हैपेंस विल हैपन,
1: चो सा मा स्टाच सा स्टाने,
0: एंड व्हाट विल नॉट हैपन विल नॉट हैपन.
1: A to, čo sa nestane, sa nestane.
0: Worrying about this will not help you.
1: A to, že sa to, od toho budete obávať, vám nepomôže.
0: If something wrong,
1: ak je niečo nesprávne,
0: then do work with knowledge.
1: Tak pracujte s poznaním.
0: But not chinta, sitting at home and what should I do? What should I do? What should I do?
1: Ale neobávajte sa, neseďte doma a neobávajte sa, čo by som mal robiť, čo by som mal robiť.
0: That's it.
1: Tak to je.
0: So, atma anubhuti.
1: A tak atma anubhuti.
0: Atma chintan.
1: Atma chintan.
0: Atma bheda.
1: Atma bheda.

0: अर्थ संन्यास योगात् यत यशुद्ध सत्वा ते ब्रह्मलोके तु परांत काले परामृतात् परिमुच्छन्ति सर्वे दहरं विपापं परमेश्मभूतं यत् पुण्डरीकं मध्यसद्ग्रस्थं दहरं विपापं दहरं विपापं दहरं विपापं दहरं विपापं दहरं विपापं दहरं विपापं दहरं विपापं परमेश्मभूतं परमेश्मभूतं परमेश्मभूतं परमेश्मभूतं परमेश्मभूतं परमेश्मभूतं यत्पुण्डरीकं यत्पुण्डरीकं यत्पुण्डरीकं यत्पुण्डरीकं यत्पुण्डरीकं पुरमध्यसद्ग्रस्थं पुरमध्यसद्ग्रस्थं पुरमध्यसद्ग्रस्थं पुरमध्यसद्ग्रस्थं पुरमध्यसद्ग्रस्थं पुरमध्यसद्ग्रस्थं पुरमध्यसद्ग्रस्थं पुरमध्यसद्ग्रस्थं पुरमध्यसद्ग्रस्थं दहरं विपापं परमेश्मभूतं यत् पुण्डरीकं पुरमध्यसद्ग्रस्थं दहरं विपापं परमेश्मभूतं यत्पुण्डरीकं पुरमध्यसद्ग्रस्थं दहरं विपापं परमेश्मभूतं यत्पुण्डरीकं पुरमध्यसद्ग्रस्थं तत्रापि दहरं तत्रापि दहरं तत्रापि दहरं तत्रापि दहरं तत्रापि दहरं तत्रापि दहरं तत्रापि दहरं तत्रापि दहरं गगनं विशोकस् द स यू टेक ऑन दिस साइड द स इन विशोकस् तस्मिन् द स कम्स ऑन दिस साइड
1: स v té विशोक přijde sem na tuhle stranu
0: गगनं विशोकस् गगनं विशोकस् गगनं विशोकस् गगनं विशोकस् गगनं विशोकस् गगनं विशोकस् गगनं विशोकस् गगनं विशोकस् गगनं विशोकस् गगनं विशोकस् गगनं विशोकस् गगनं विशोकस् तत्रापि दहरं गगनं विशोकस् तत्रापि दहरं गगनं विशोकस् गगनापि दहरं गगनं विशोकस् तस्मिन् यदन्तस् तस्मिन् यदन्तस् तस्मिन् यदन्तस् तस्मिन् यदन्तस् तस्मिन् यदन्तस् तस्मिन् यदन्तस् तस्मिन् यदन्तस् तस्मिन् यदन्तस् तत् trapidahram gaganam vishokas tasmin yadantas tadupasitavyam dahram vipapam parameshma bhutam yat pundarikam puramadhya sadgristam tatrapi dahram gaganam vishokas tasmin yadantas tadupasitavyam dahram vipapam parameshma bhutam yat pundarikam puramadhya sadgristam tatrapi dahram gaganam vishokas tasmin yadantas tadupasitavyam dahram vipapam parameshma bhutam yat pundarikam puramadhya sadgristam tatrapi dahram gaganam vishokas tasmin yadantas tadupasitavyam. In the middle of the body,
1: prostřed těla,
0: deep within the lotus of the heart,
1: u hluboko v lotosu srdce,
0: in the middle of the body,
1: uprostřed těla,
0: deep within the lotus of the heart,
1: hluboko uvnitř lotosu srdce,
0: resides the sinless supreme one,
1: přebývá nedosažitelné svrchované já.
0: So, in the middle of the body,
1: uprostřed těla,
0: deep within the lotus of the heart,
1: hluboko v lotosu srdce,
0: resides the sinless self, a supreme one.
1: Přebývá svrchované já.
0: Always meditate.
1: Vždycky medituj.
0: Until the very end.
1: Až do samého konce.
0: On that.
1: Na tohle.
0: Sorrowless one.
1: Na toho, který je bez bolesti.
0: Who lives in the space, who lives in that space within the heart.
1: Který žije v tom prostoru uvnitř srdce.
0: Always meditate.
1: Vždycky medituj.
0: Until the very end.
1: Do samého konce.
0: On that sorrowless one.
1: Na toho jednoho, který je beze smutku.
0: Who lives in that space within the heart.
1: Který přebývá uvnitř srdce.
0: Understood? Or you want me to repeat?
1: Rozumíte, nebo to mám opakovat?
0: In the middle of the body.
1: Uprostřed těla.
0: Deep within the lotus of the heart.
1: Hluboko v lotosu srdce.
0: Resides the sinless supreme one.
1: Přebývá bezhříšné svrchované já.
0: Second line.
1: A druhý verš.
0: Always meditate.
1: Vždycky medituj.
0: Until the very end.
1: Do samého konce.
0: On that sorrowless one.
1: Na to jedno, které je beze smutku.
0: Who lives in that space within the heart.
1: Které přebývá v tom prostoru uvnitř srdce.
0: So we finished now three shlokas.
1: A takže máme dokončené tři sloky.
0: 75% done, 25% to go.
1: 75% máme, ještě 25 nám zbývá.
0: The last one would go like yo vedado swarav prokto vedante cha pratishthitah tasya prakriti linasya yav parasya maheshwarah.
1: Takhle bude znít ten poslední.
0: So this we will do then tomorrow.
1: To zvládneme zítra.
0: Swasti prajabhyam paripalyantam nyayena margena mahin mahisha गौब्राह्मणेभ्यो शुभमस्तु नित्यं लोकः समस्ता सुखिनो भवन्तु ओम शांति शांति शांति ओम शलपुरजी महादेव की जय देवादिदेव देवेश्वर महादेव की जय श्रीदीप नारायण भगवान की जय हिंदू धर्म सम्राट परमहंस स्वामी श्री माधवानंद पुरी सद्गुरुदेव भगवान की जय विश्वगुरु महामंडलेश्वर परमहंस स्वामी श्री महेश्वरानंद पुरजी गुरुदेव की जय हर नमः पार्वती पतये हर हर महादेव शंभो।